0: അപ്പേ ഓനയ പാടെ ഷോർട്ടി വാസ്കു ടിവി ബോക്കര എടേ നിക്കേ ഹതാർമ സൗത
1: ഗട് ഹേ ബരി ലൈലെ വാസ്കു ടിവി ബോക്നോനി ബിട്ടി ആപ്നെ ടിവി ബിക്യോ അനി ബനൗനെ ജന ലാഗി കൊടി ബനൗനെ പുക്കാ ഉലട ഓയിനെ
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചരിട ബാട ചരി ഘ്യാങ്ജാനെ ബാട്ടമാ രേക്കോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാ ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക്കു ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈല ഘടി സബൈ പണി ആൽസർനി സക്കി ഗണി
1: ಕೇಸು ಬಾಯ್ ಮನಿ ತೀಟೆ ತೀರ ಲಾಗಿ ಆಲ್ಸುನಿ ಒಯ್ನಟ
2: ಅವ ಆಉನು ಹಾಮ್ರೆ ಚೌಧರಿ ಇಲೆಕ್ಟ್ರೋನಿಕ್ಸ್ ಮಾ 32 ಇಂಚ್ ದೇಖಿ ಮಾಥಿಕೊ ಎಲ್ಇಡಿ ಕಿಂದಾ ದಿ ಸೋಮ್ ಸ್ಥಿತಿ ಮಾ ಎಹಾ ಫ್ರೇಸ್ ಡಿ ಫ್ರೇಸ್ ಎಲ್ಇಡಿ ಎಲ್ಸಿಡಿ ಟಿವಿ ಮೊಬೈಲ್ ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಸುಪೋರ್ಟ್ ಮೂಲ್ಯಮಾ ಪಾಉನು ಕಾ ಸಾಥಿ ಸಬಿ ಪ್ರಕಾರ ಕಾ ಟಿವಿ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ಯ ಇಲೆಕ್ಟ್ರೋನಿಕ್ ಸಾಮಾನ್ ಹರು ಮರ್ಮತ್ ಕರಿಂಛ ಇಸ್ಕಾ ಸಾಥಿ ವಿವಾಹ ಗೋಷ್ಠಿ ಸೆಮಿನಾರ್ ವ್ರತ ಬಂಧ ರ ಅನ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾ ಲಾಗಿ ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಭಾಡಾ ಮಾ ಪನಿ ಪಾಇಂಛ ಟಿವಿ ಮೊಬೈಲ್ ರ ಅನ್ಯ ಇಲೆಕ್ಟ್ರೋನಿಕ್ ಸಾಮಾನ್ ಮರ್ಮತ್ ಕರ್ನಿ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಕೋ ಪನಿ ಸುವಿಧಾ ಛ ಇಸ್ಮಾ ವಿಶೇಷ ಕರಿ 5 ಜನಾ ಕು ಸಮೂಹ ಬನಾಯರ ಆಯಮಾ ಏಕ ಜನಲೈ ಛೂಟ್ ಕೋ ಪನಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಗರಿಯೇಕು ಛ
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ थप जानकारी का लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814
4: भीमेश्वर ड्राइभिङ सेन्टर चरीकोट बीच बजार दोलखाको ड्राइभिङ सेवा सम्बन्धी सूचना
5: के तपाई हलुका सवारी साधन चलाउनका लागि ड्राइभिङ सिक्न चाहनुहुन्छ यदि चाहनुहुन्छ भने अब भीमेश्वर ड्राइभिङ सेन्टरले दोलखा सदरमुकाम चरीकोटमै यो सुविधा उपलब्ध गराएको छ
4: यहाँ दक्ष तथा अनुभवी प्रशिक्षकहरूद्वारा ग्यारेन्टीका साथ हलुका सवारी साधनहरू मोटरसाइकल कार स्कूटर सिकाउनका साथै ट्रायलमा सफल हुनका लागि प्रमाणपत्र तथा स्पेशल कोर्सको व्यवस्था गरिएको छ नेपाल सरकारको अनुमति बिना तथा लाइसेन्स बिना ड्राइभरहरूसँग सिकेका सिकारु तथा अर्ध सिकारुहरूलाई पनि ट्रायलमा सफल हुनका लागि प्रमाणपत्र तथा स्पेशल कोर्सको व्यवस्था छ
5: हाम्रा सुविधाहरू सैद्धान्तिक र प्रयोगत्मक दुवै भएको
4: आफ्नै कम्पाउन्ड भएको
5: समूहमा आउनेहरूलाई विशेष छुटको व्यवस्था भएको गाडी भएको तथा लाइसेन्स नभएकाहरूलाई पनि ट्रायलमा सफल हुनका लागि स्पेशल कोर्सको व्यवस्था भएको
4: सस्तोमा होइन राम्रो सिकाउँछौ
5: प्रोप्राइटर रूपक मास्के विस्तृत जानकारीका लागि भीमेश्वर ड्राइभिङ सेन्टर करिकोट बीच बजार दोलखा भीमेश्वर टेक्निकल इन्स्टिच्युट नजिकै सम्पर्क नम्बर 9844304879 9844304879 र 9864100011 9864100011
6: हो हाम्रो रेडियो 103.4 मेगाहर्ज।